0: কাঁতার টেস দ্য সাং রোজরি সকাল ফুড়ে ফাঁতিয়া পাড়ার উপরান ফেরি যাতা তি ওল্ডি ফেরি যাতা রাখছে কার্যাবলী আসতাত কনসার্ট আসতাত ড্রামাস আসতাত উপরান আসা নর্থ গোয়া নর্থ গোয়া অলরেডি অফ দ্য রোজরি চার্চ মান্দরে মনটাত থুইসর হে ফেস সমর্পতাত লোক তশেন্স আওর লেডি অফ দ্য রোজরি চার্চ কুরকা গোয়া ভ্যালে হাঙ্গাসর হে মনেতাত সানডে ওর আফটার নোভেম্বর 7 নোভেম্বরাচ্যা মহিন্যাত হে যাতা আর থুইসর দ্য চার্চ অ্যান্ড দ্য স্ট্যাচুস আর ট্রেডিশনালি ডেকোরেটেড ইউজিং ভাইব্রান্ট ম্যারিগোল্ড গার্ডেন্স ম্যারিগোল্ড মনে কী ফুলা কসলী ফুলা রোজা রোজাচি রোজাচে ফেস্ট থুইসর যাতা ম্যারিগোল্ড গার্ডেন গার্ডেন্স রোজাচে ফুলাচে হারে করতাত আর তুই যাতা খুঁজ যাতা তে আর লেডি অফ দ্য রোজরি চার্চ কুরকা গোয়া ভেলা তাকা মনটাত রোজাচে ফেস্ট ही माहिती तुमका खुं मेवल्या आवाज रेडियोचेर मेवल्या कोंकणी उलय लंडन फुलय फुडें या फुडें पळयान कारण जालें ऑलरेडी ऑफ द रोजरी चर्च कारण जालें तांकां थंयसर पयलें तें कॉपेल आसलें अंडर टॅलिगांव तालिगांव पॅरीश मागीर उपरांत ती इगोर जाली 2013 वर्सा सेकेंड संडे ऑफ ऑक्टोबर हें फेस्त म्हाका दिसता फाल्यां न्हू सेकेंड संडे फाल्यां थंयसर तें फेस्त जाता कारण जालें ऑलरेडी ऑफ द रोजरी चर्च हें पणजे लागीं आसा थंयसर मागीर जाता सिरिदांव जायते इश्ट मित्र आमचे युके आसात आख्या युरोपांत आसात ऑलरेडी ऑफ द रोजरी चर्च सिरिदांव हांगासर गोवा वेल्या अ कोस्टल पॅरीश इनिशियली फावंडेड बाय द डॉमिनिकन्स इन द 16th सेंचुरी 16व्या शेंकड्यांत हें फेस्त सुरू जालें ऑक्टोबराचे 31 तारखेर 31 ऑक्टोबर हें सुरू जाता त्या तेन्ना मंथ ऑफ द होली रोजरी फुडें या फुडें या आतां पावलो आमचो गांव फातोर्दा फातोर्दा ऑलरेडी ऑफ द रोजरी चर्च फातोर्दा मडगांवां फाल्यां थंयसर फेस्त आसा रन बाय द सेलिस्टियन्स ऑफ डॉन बॉस्को थंयसरले पाद्री हें ऑलरेडी ऑफ रोजरी पयलें कॉपेल आसलें आमच्या भुरगेपणी तें कॉपेल आसलें म्हजें लग्न जाता जाता म्हणटर इगोर जाली तर सगळ्या फातोर्देकारांक हॅपी फिस्ट आमचे गांव भाव आसात तांकां खुशाल बरी रुजाय सायबडीची परब फुडें या चर्च ऑफ ऑलरेडी ऑफ द रोजरी ओल्ड गोवा वेला गोवा हें जाता located on the holy hill monte santo this is one of the oldest surviving churches in goa and a unesco world heritage site thuisor te fest sata ani kal ami southampton angasur ami poilech pauti goan samuday goankar samudayan kal ami fest manoyle southampton gazali chalut uttalyo ata podya aicha disache poile katar fest munche kite fest munche kite goya gaava gaavani ata sharani fest munche kite somaramni celebration mis sata alvarat jata sokad fude ter sata magir misa pran kite ata biula visalle
1: jata
0: kermes sata na jata jon khan jata mato jata जायत्यो वस्तू जातात खेळ जातात रिंगां उडोवपाचे फेस्त जाता जायत्यो वस्तू जाता रातचो तियात्र जाता आनी फातोर्दा खूंय फाल्यां फाल्यां म्हाका दिसता रातचो प्रिन्स जॅकोबाचो तियात्र आसा तर कोंकणी उलय लंडन फुलय सुरवातीचे गीत घेवया आमी वाड्यांत फेस्त हे वाड्यांत फेस्त तुमच्या मुखार कितें जाता आमची लक्षिल्ली इश्टीन बाय ब्लॅन्ना फाय ह्या गांवान पोंबुरपा बार्देस गोवा नॉर्थ गोवा युट्यूब चॅनल विवा ब्लॅना ते तुम्ही लाईक करचे शेअर करचे सबस्क्राईब करचे संगीत तिने बसवलेले असा ते एक संगीतकार आणि तिने गायलेले असा एक आतार ते लिरिक्स तिच्या डॅडीन बरवलेले असतात बाब जो लुईस आणि व्हिडिओग्राफी एडिटिंग तिचा गोरकार करता HS 27 आणि एक आतार वाड्यांत फेस्त द विलेज फिस्ट आज शनिवार ऑक्टोबराची 10 तारीख चला तर चावडेर पळया आपलो फेस्ताच्या दिसांनी झल्माचो दीस कोण मनयतात तो डबल सेलिब्रेशन बर्थडे आणि फेस्तूय गोयात जाऊन डॅफनी आयवन डिसोझा हॅपी बर्थडे गोयात जाऊन कास्टन मिरांदा हॅपी बर्थडे फाल्यां आयतार 11 ऑक्टोबर आणि वाढदीस फाल्यां फातोर्दा रुजाय सायबडीची परब जेसी डी कॉस्टा लंडन जाऊन आपलो जल्माचो दीस मनयता आयज सोमवार 10 ऑक्टोबर आणि फाल्यां जाऊन लिनेट सेराव आमची लक्षली इश्टीन जी रावता रॉमफर्ट लंडन पूण गांवांत ओल्ड गोवाची आपली हॅपी बर्थडे बाय लिनेट बिला बिश कोत्ता
1: हॅपी बर्थडे सगळ्यांक
0: होय आणि लिनेटूय आपल्या रॉमफर्ट म्हणटा तू लंडन लंडनाक ऑलरेडी ऑफ फातिमा फेस्त मनयता आपल्या घरांत सगळ्यांक तुमकां आमंत्रण आसा केन्ना ते आयतारा दिसाक 18 तारखेर 18 ऑक्टोबर आमी वेतली आमचे बरोबर येतात येयात तर लिनेट सेरा हॅपी बर्थडे लंडन टाउन पणजेकार आमचो कास्ट इस्ट एडमंड वाज आपलो जल्माचो दीस मनयता फाल्यां आयतारा दिसाक सारा रॉड्रिकीस हेप्पी बर्थडे एस्मी डायस राय शास्त्री गोयंतर कुशल बरित वाढदिवस लंडन डॉन केविन नेविस ओली रॉपी पुणस्ता मास्कट ओमन रॉक कोरिया हेप्पी बर्थडे तशेंच लंडन टॉन विना स्मिथ हेप्पी बर्थडे विना स्मिथ तिचे यूट्यूब चॅनल आसा बरी बरी कोंकणी कातर आसात मुणगोंच्यान सेलिका ग्रेशियस इवास हेप्पी बर्थडे गोंयांतल्यान आमचो इश्ट सुशांत शिरोडकर हेप्पी बर्थडे वास्कुतावन क्रूज पेरेरा हेप्पी बर्थडे लंडन टॉन सॅबी पिनेरो हेप्पी बर्थडे लंडन टॉन ऑस्टिन मिनेझिस हेप्पी बर्थडे ऑलिव्हर शॉन लंडन टॉन हेप्पी बर्थडे संगीतकार कायली डिसोझा तांझेनिया आफ्रिका टॉन हेप्पी बर्थडे आणि एक महान नट कलाकार हिंदी सिनेमातला नट कलाकार कोण तो अमिताभ बच्चन फाल्यां आपलो 84 बर्थडे मनयता बर्थडे नंबर 84 11 ऑक्टोबर 1942 ताचो जल्म झालो आणि हॅपी बर्थडे अमिताभ बच्चन जी कोंकणी उलय लंडन फ्लोय तर ऐकूया बाय ब्लॅन ऑफ फायर कितें सांगता ते आमकां वाड्यांतलें फेस्त वाड्यांत फेस्त कोंकणी उलय लंडन फ्लोय आवाज 99.FM साउथ हॅम्पटन UK

0: लंडन फुल आवाज 99.FM साउथहॅम्प्टन UK. आताच तुम्ही ऐकले वाड्यातले फेस्ट, वाड्यात फेस्ट बाय आमची इश्टीन बाय ब्लेन्ना फाया पोमुरपा बार्देस गोंया काय बरो सोबीत गांव पोमुरपा. तशेंच आमकां टिना गॉयस आमची इश्टीन आमचो प्रेक्षक आमकां माहिती दिता आपल्या हुंय भयणीची आनी भयणीच्या गोवाचे हुंय 25th वेडिंग एनिवर्सरी म्हणजे रुपया उत्सव, लग्नाचो रुपया उत्सव फाल्यां हुंय साउथ हॉल लंडनांत हुंय फाल्यां. विशिंग देम ब्लेसड इयर्स टुगेदर. देवान तांकां सदांच एकवटान दवरची आनी तांचे रुपया आसा ते भांगार जावचे. फाल्यां टिना गॉयस बाय फाल्यां आमी चडशे फुडें साउथ हॉल आसतली, पूण आमकां आमंत्रण ना भिलां नाल्यार वचोंक जातालें विश करपाक. हय आमंत्रण आसा जरूर मेवतली, कित्याक टिना बाय फाल्यां हांव आनी भिला बाय अशी हेडोंक वयतली साउथ हॉल. जरूर साउथ हॉल आसतली आमी फाल्यां, कित्याक ते हांव सांगना, पूण साउथ हॉल आमी अशी थाली गोंयकाराची थाली थाली खावपाक वयतली. DSP म्हणटा ते बरें खानावळ आयल्या हुंय, थंयसर आमी गुडे गुडे पावत थिंगा. तर एनिवे तुज्या भयणीक आनी तुज्या ब्रदर इन लॉक पोरबी आनी फेस्ताची उणवणीक पोरबी पासून. तशेंच मार्सेलिनो रॉड्रिगीस आमचो फामाद ड्रामर संगीतकार फ्रॉम स्विंडन म्हणटा देव बरी सकाळ आनी खुशाल बरी फेस्ताची उणवणीक पोरबी. होय खूंय गो ते कारांत जालें आनी तालिगांव कारां बाब आमचो तालिगांवचो. तर कोंकणी उलय लाणा फुल आमच्या सांगात ताका आसा लिनो बापरिस्ता दोरादो फेस्ताची उणवणीत परबी. तशेंच कारवार तावन संदेश ताराबाय श्रीकांत बांडेकर परबी तुमकां सगळ्यांक फेस्ताची, रुजाय सायबडीच्या फेस्ताची. वॅक्सफोर्ड आयलंड टावन केपेकार बाय डॉरीस फेर्नांडीस आमच्या वांगडाक आसा, हॅपी फिस्ट तुमकां. तशेंच सर्जो इश्ट बेरो फेस्ताची उणवणीत परबी. सबस नेव डायस फेस्ताची उणवणीत परबी.
1: आणि डॉरीसान म्हणा ते बोयण माद रे
0: ओके
1: बर्थडे
0: आहा. हॅपी बर्थडे म्हाका तो कॉमेंट गुडे चुकला आसतलो. पूण डॉरीस बाय घडटा जाल्यार पोतून कॉपी पेस्ट करून कॉमेंट घालचो, मातसो कॉमेंट फाटी गेलो. होय तर तुमकां सगळ्यांक हॅपी फिस्ट, रुजाय सायबणीची परब तुमकां. आनी तुमकां तुमच्या जिवितांत भरपूर येस भलायकी आनी कितें मागतात गो
1: सुसेग
0: मनाची शांती. मनाची शांती हे चड गरजेचे, कित्याक मनाची शांती म्हणटा अंटू लिनो बाब आयज जावन आसा ऑक्टोबराची 10 तारीख आनी आयज जावन आसा वर्ल्ड मेंटल हेल्थ डे म्हणजे विश्व मानसीक भलायकेचो दीस. आयज काल मानसीक भलायकी चड गरजेची, जायत्या लोकांक आमकां डिप्रेशन जाता, जायत्यो वस्तू घडटात जिवितांत, अडचणी येतात, पयशे उणे जातात, भाडे दिवपाक पयशे आसना, मॉर्गेज भरून सारके पयशे आसना, लायटीची बिलां, ही टॅलिफोनाची बिलां, पेट्रोल मोटरसायकल आनी सगळें इन्शुरंस चिंतनाचो भार आयज काल सगळ्यांच्या तकलेर आसता. आनी इलिसांव बुकलेर पावलेलीं आसात, इलिसांव ते पॉलिटिशन आयज काल भोंवतात, हे पाटी तावन ते पाटी उडकी मारपाचो, तांकांय डिप्रेशन जाता बिलां. म्हाका कोणें सांगलां पॉलिटिशन्सांक डिप्रेशन जाता, रातची न्हीद पडना.
1: डिप्रेशन जाल्यार म्हाका पण गेलो
0: तांकां खूंय थोड्यांक न्हीद पासून पडना. चडशे खूंय जाणटे जाले, 70 वर्सांचे जाले, 80 वर्सां जाले, तरी आसतना खूंय तांकां फिकीर आसता, हुस्को आसता, आपूण गुडे परत निवडून येवं काय, परत निवडून येतो लोकांक. होय तांचे खूंय मानसीक आमकां दिसता ते फेसबुकार बरे आसता, पूण तांकां खूंय रातची थोड्यांक न्हीद पडना. तर मानसीक भलायकी चड गरजेची, मेंटल हेल्थ चड गरजेचे. तुका दिसना भिला म्हाका रातची न्हीद फोर्त पडटा, सुसेगाद न्हीद पडटा
1: हांव.
0: तर तुमकां सगळ्यांक हॅपी वर्ल्ड मेंटल हेल्थ डे म्हणून आमी वीश करता. एकामेकाची काळजी घेयात, तुमची काळजी घेयात, तुमची भलायकी सांबाळात, चड करून मनाची शांती, मनाची भलायकी. हॅपी वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. तर कोंकणी उलय लंडन फुलय वेळ पावलो आसा वॅक्सफर्ड आयर्लंड वचपाचो. थंय तयार आसा आमची इश्टीन आमची कवयित्री केपे गांवचे बाय डॉरीस फेर्नांडीस. आपली तिसरी कविता आयज ते सादर करता आनी कवितेचो विशय जावन आसा आयचे फेस्ट आवर लेडी ऑफ द रोजरी रुजाय सायबीन. तर आयकुया आपल्याच रुचिल्ली कविता आपल्याच गोड गोड आवाजान बाय डॉरीस फेर्नांडीस सादर करता रुजाय सायबीन ऑन कोंकणी उलय लंडन फुलय ऑन आवाज 99.FM साउथहॅम्प्टन UK. मोहन ऐकूया इकास कविता.
2: मोगाच्या इश्टानो, तुमकां सगळ्यांक ही कार्यावळ आयकतल्यांक हांव डॉरीस फेर्नांडीस आयलंड टावन देव बरो दीस आवडेता आनी सुरू करता म्हजी कविता. म्हजे कवितेचे नांव जावन आसा रुजाय सायबीण. तूं जावन आसा आमच्या चोडा मोगाची, गरजे वेळार आदाराक पावपी, वायट विघ्नां आमचेर आयल्यार तूं निवारपी, तीच ती रुजाय सायबीण आमच्या मोगाची. होय, तीच ती रुजाय सायबीण आमच्या मोगाची. तेक सोपुल्ल्या भुरग्यांक दिलें तुजें दिसणें, भुरगीं गूल जालीं पळोवन सोबीत तुजें रुपणें. हातांत घेवन तुवें कोंत रोजाराचें करूंक आमकां शिकयलें, मागणें तेरसाचें. होय, करूंक आमकां शिकयलें मागणें तेरसाचें. सदांच आमी तेर्स करुया, आमच्या वोटाचेर सायबिणीची स्तुती गावया. संवसारांत जातिल्लीं झुजां थांबोवंक तिचोच आदार मागुया. दिसा दिसपोट्टी तेर्स मागणें करून आमचो कुटूंब देवाच्या आनी पेल्याच्या मोगान वाडोया. आमचो कुटूंब देवाच्या आनी पेल्याच्या मोगान वाडोया. देव बरें करूं.
0: खास दिनवास तुजे बाय डॉरिस फर्नांडीस ऑल द वे फ्रॉम वॅक्सफर्ड आयलंड. देव बरें करूं. तुजी कविता रुजाय सायबीण, तुजी तिसरी कविता कोंकणी उलयल्यान फुडें डॉरिस फर्नांडीस फ्रॉम वॅक्सफर्ड आयलंड आमकां माहिती दिता. आमची माद्री भयण सिस्टर मागदाला जी कॅनडा देशांत माद्री तेरेजा हिच्या संस्थेंत वावर करता, तिचो 12 ऑक्टोबराचे 12 12 ऑक्टोबर जल्माचो दीस. तिका बरी भलायकी आनी सावद आवडेता आमी सगट. तर मादर तेरेजाची, सेंट मादर तेरेजाची संस्था म्हणजे मिशनरीज ऑफ चॅरिटी, मिशनरीज ऑफ चॅरिटी. आनी 2-3 संस्था आसात गोंयाय आसात. एक आसा मोगादान, ही कारांबोली आसा, मागीर आसात म्हाका दिसता कुंकोळ्ळे खंय तरी आसा, एक पणजे आसली, ती बंद पडली. ती रिमणां आसा, ती नित्या सेवा, ते दुसरे माद्रेची अवॉर्ड. तर कोंकणी उलय लंडन फुलय, हॅपी बर्थडे सिस्टर मागदाला. आनी 12 ऑक्टोबराची जावन आसा कोलवा फार्म. कोलवा फार्मान सगळ्या कोलवाकारांक हॅपी कोलवा फार्म. आमी मिनेजरची परब तुमसर जाता. आणि आमचा एक खास इस्ट असा कुलवाकार जो रावता वॅक्सफर्ड आयर्लंड रावता. आणि वॅनफर्ड फेर्नांडीस तो म्हणटा हॅपी फार्मा टू ऑल कुलवाकार्स ऑन मंडे 12 ऑक्टोबर 2026. तो कोलवा गांवचा पण असता, आयर्लंडात रावण पासून आपली परंपरा तो विसरूंक ना. आणि फार्म कोलवाचे फार्म कोण विसरता? आम्ही थंयसर असं कितें चडशें कितें घेतात, बेतिना घेतात, बेतिना आणि आतीक धागो बांधतात. आमी तशेंच तो बरें तो सांगता, ताका खंय आमची कार्यावळ खुबूच आवडटा. गेल्ल्या सेगीत 3 सोनार तो आमची कार्यावळ पळयता खंय. आणि कार्यावळ ही सगळ्यांक, सगळ्या गोंयकारांक शिंपडलेल्या कोंकणी मोग्यांक सगळ्यांक खंय एकठांय हाडटा अशें बरयता बाब आमचो वॅनफर्ड फेर्नांडीस काजांतान. दिनवास तुका फ्रॉम कोलवा, पूण आसता वॅक्सफर्ड आयर्लंड. आनी डॉरिस फेर्नांडीस म्हणटा केपें आसा मिशनरीज ऑफ चॅरिटी. थंयसर एक ती संस्था आसा, बरो वावर ती करतात. आनी कोंकणी उलय लंडन फुलय उलयता. सुमार 10:30 वाजता सकाळची युकेंत. आनी वेळ पावलो आसा आयच्या कार्यावळीचें दुसरें भक्तीगीत घेवपाक, एक मेरियन सॉंग. आनी कातार जावन आसा नोमान तुका राणी. आणि युट्यूब चॅनल जावन आसा एसेन्सा फेर्नांडीस. बाय एसेन्सा फेर्नांडीसान कातार बरयलां, ते कातार गायतले. संगीत दिवपी वॉलर डिकॉस्टा, व्हिडिओग्राफी केलेली आसा फ्रेनॉय गॉम्स, रिकॉर्डिंग मिक्सिंग वॉलर डिकॉस्टा व्ही स्टुडिओ. बाय एसेन्सा फेर्नांडीस. एसेन्सा फेर्नांडीस काय बरें नांव, गांवान नाविलीचे वेवसायान एक कांतोरीस, ते एक संगीतकार, कांतारां बरोवपी आनी कंपोजर. ते खंय जायत्या माशाचेर तेणें वावर केल्लो आसा, तशेंच जायते इगोजेच्या कोयरांनी. 9 पिरायेर आसतना तेणें खंय कांतार कोत्तालें, गावप कोत्तालें. नॅशनल आनी इंटरनॅशनल जायते सुवातेनी तेणें म्युजिकल शोवान वांटो घेतलेलो आसा, तशेंच संस्कृतीक शोवांनी तेणें वांटो घेतलेलो आसा. जायते खंय तेणें प्रवास केलेलो आसा, हें करूंक सगळे ट्रॅवल्स केलेले आसा. ते एक फायनलिस्ट गोंयचो आवाज 2015, नायटिंगेल ऑफ गोवा 2017, आनी एक डुएट जैतिवण डुएट विनर कांताना लारा 2022. सद्याक ते जायते कॉयर ग्रुप्सांनी वावर करता, मांडो ट्रुप्स आसात, थंयसरूय ते भाग घेता. कांतार करप आनी संगीत खूंय तिची खास आवड. इट इज अ पॅशन, म्युजीक इज अ पॅशन. आनी संगीत खूंय ताका ताच्या जिवितांत एक व्हड भाग, कोणाच्या जायत्या लोकांच्या जिवितांत संगीताचो व्हड भाग आसता. इट्स हाव आय एक्सप्रेस माय सेल्फ एंड कनेक्ट विथ पीपल. संगीतांतल्यान ते लोकांक मेवता, आपलो संबंध जोडटा. आनी आयज ते आमच्या रेडियो शोचे ताचे कातार आमी ब्रॉडकास्ट करता. नोमान तुका राणे यूट्यूब चॅनल असेन्सा फेर्नांडीस. कोंकणी उलय, लंडन फुलय. मोगान आयकुया हे खास गीत आनी देव बरें करूं बाय असेन्सा फेर्नांडीस. कोंकणी उलय, लंडन फुलय. नोमान तुका राणे.

0: स्विमींग केलो आसा हांव लेडी ऑफ रोज रिचर्च नावेली हांगासर. कित्याक बाय असेन्सा फेर्नांडीस गांवान नावेलीचे तर म्हाका दिसता इगोर्ज आसा भितर कांतार कांय बरें सोबीत कांतार ते चित्रायलोले आसा आनी काडजान तान तीन वाच लिनो बाबतीसा दोरा तो कितें तरी आमकां बरयता. फेसबुकार दोर आयताराक वाच आयताराच्यो काटकुटल्यो फाल्यांच्या आयताराक वाच लिप फ्रॉग बेब्यां भाशेन एक खेळ कसलो जावंक जाता बिला बेब्यांचो खेळ पूण पावस काबार जालो न्हू आतां आनी बेबे उडले आतां
1: पास
0: माडपास माडपास सात्री पूण तो तो गुडी आमच्या राजकारणी फुडाऱ्यांची खबर कोत्ता आसतलो आमच्या गोंयच्या होय पॉलिटिशियन्साची खबर कोत्ता आसतलो ह्या पक्षांतान त्या पक्षान उडी मारतात ते पूण पॉलिटिशियन जाणटो जाता जाता जाता जाता उडयो कश्यो मारतलो बिला हायजंप मारप जाय न्हू हायजंप रेड बुल ना बरें तिझान नाचण्याचे तिझान बी खाते आसतले पूण ते खायना जायत पूण लिनो बाब जरूर खाता आसतलो नाचण्याचे
1: तिझान
0: ताजे शिवतले रांदपाक हुशार ना ना तेजे शिवतले रांदपाक म्हाका दिसता खुबूच हुशार आसा लिनो सारको नशिबून ताका पेज तिझान वॉन सारखें टायमार टायमार मेवता
1: ताका इम्पॉर्टंट
0: ताका लागून तो ह्यो आयतारच्यो काटकुटल्यो बरोवपाक ताका आनीकूय नेट येता नेट येता म्हणजे आमकां कॉन्सी बाय जॉयन जाल्लेली आसा आमची रायची इश्टीन जी सद्याक आयर्लंड आसा हॅपी फिस्ट तुका आनी बाब डॉमिनिकाक तुज्या पुराय कुटुंबाक रुजय सायबिणीची उणवणीत परब बाय कॉन्सी फेर्नांडीस तशेंच साउथॅम्पटन टावन सबास्तियान सावियो डिकॉस्टा आमच्या वांगडा आसा तो बरयता देव बरी सकाळ आर जे रॉक आनी आर जे ब्युला आनी खुशाल बरीत फेस्ताची उणवणी परबी पाठयता बाब सबास्तियान सावियो डिकॉस्टा ऑल द वे
1: वय
0: सांगया मगो सांगया मगो सांगया मगो काल आमचो सबास्तियान सावियो डिकॉस्टा फ्रॉम साउथॅम्पटन जायतो तेणें वावर केलो आमचे काल रुजय सायबिणीचे फेस्त जाले साउथॅम्पटन आनी इगोर्जन पासून तेणें बरो वावर केलो हॉलांत पासून जायतो तेणें तकस घेवन बरो वावर केलो आनी ताका आनी ताच्या परिवाराक ताच्या घरकानीक बाय रामोना आनी ताच्या पुताक राजस्थानाक काळजांतान दिनवास तशेंच सगळे व्हॉलंटियर्स जे साउथॅम्पटन काल ऑलरेडी ऑफ रोजरी फेस्ताक हाजीर आसली इगोर्जन जावं हॉलांत जावं मांडा वड करूंक मागीर सगळी साफ करूंक हॉल हॉल साफ करून तांकां सगळ्यांक काडजान तां दिनवास देव बरें करूं रुजाय सायबिणीचे बेसांव तुमचे सदांच पडो आनी कोंकणी उलय लंडन फुलय तशेंच मारिया एम फेर्नांडीस जॉयन जाल्लेलो आसा आनी हॅपी बिलेटेड बर्थडे तिचो जल्माचो दीस आसलो म्हाका दिसता 6 तारखेर केन्ना तरी आसलो तर मारिया एम फेर्नांडीस देवान तुका भरपूर शक्ती दिवची आनी बरी भलायकी दिवची रुजाय सायबिणी तुज्या पासत देवा लागी मागचे हॅव लॉक फेराव आमचे वांगडा आसा आनी कोंकणी उलय लंडन फुलय आनीकूय जायती इश्ट मित्र आमकां जॉयन जाल्ले आसात लायक करात शेअर करात आनी जाता तितली बेगीन शेअर करात ही आमची कार्यावळ आख्या संवसारांत ती फामाद करची. तुमी आयकतात ती खास कार्यावळ ऑन एफ एम रेडिओ आनी कोंकणी उलय लंडन फुलय डी ए बी चॅनल 70 इन साउथ हॅम्पशायर डी ए बी चॅनल 9 इन विंचेस्टर फ्री व्ह्यू टी व्ही चॅनल 277 इन द मेरिडियन रिजन फ्रॉम बोर्नमथ टू ब्रायटन आमची वेबसायट नोंद करची आवाज एफ एम डॉट को डॉट यू के फेसबुकाचेर तुमच्या पासून खास पान दवरलेले आसा आमी ताचेर आमी लायव्ह आसात कोंकणी उलय लंडन फ्लोय. वेळ पडलो आसा तुमकां खबर आसा 12 तारखेर ऑक्टोबराची कोलवा कोलवा शास्ती गोंया फार्म आसा मेनी जजूचे आनी आपलो जल्माचो दीस मनयता त्या दिसाक मंडे 12 ऑक्टोबर लंडन तावन संगीतकार इश्ट आमचो मॅकविल मिनेझीस स्विंडन रॉपी पूण गोवा वेल्याचे अनाबेल पेगादो हॅपी बर्थडे कवी बाब मारियाना लुकास दिनीज पालोले गांवचो काणकोणा पूण आसता लंडनांत हॅपी बर्थडे तशेंच मारिया झीन रॉड्रिगीस मंगळार दिसाक ऑक्टोबराचे 13 तारखेर आपलो जल्माचो दीस मनयता तशेंच कोलवा फार्माच्या दिसाक लंडन रॉपी मिकी टेक्सेरा हॅपी बर्थडे तशेंच मारियो कुतिनो लंडन तान हॅपी बर्थडे कुट्टोरे गांवचो विल्सन लुईस हॅपी बर्थडे पणजे तान कार्मो बारेटो हॅपी बर्थडे आनी म्हजो कजन आसा जो बाणावळे रावता बेनावली मोंडो थंयसर फुटबॉल ग्रावंड आसा थंयसर मोंडो न्हू दांड्यार म्हणटा थंयसर थंयसर बाब मिनिनो सालाजार फेर्नांडीस हॅपी बर्थडे तुमकां सगळ्यांक खुशाल परीत रुजाय सायबिणीची फेस्ताची उणवणीत परब वेळ पावलो आसा एक तुमकां खास लेख वाचता हांव हो लेख आयलो वावरड्यांचो इश्ट हो पिलार छापून येता दर ब्रेस्तारा दिसाक आनी हो लेख बरयलो आसा बाब विन्सी क्वाद्रस राय शास्त्री गोंया आमचो इश्ट सप्टेंबराचे 24 तारखेर हो लेख छापून येलो हो वावरड्यांचो इश्ट हो कोंकणी विकली न्यूज पेपर तुमकां खबर आसा जेन्ना तुमी पिलार वेतात ती कॉपी थंयसर आसतात फ्री कॉपी तुमकां मेळतल्यो थंयसर गेल्यार आनी ताचे सबस्क्रायबर जावपाक तुमच्यान फकत 250 रुपया भरूंक जाता दर वीक दर जेन्ना आतडो येता जोर सप्त सातळें येता तेन्ना तुमचे घरांत हो न्यूजपेपर तुमकां मेळतलो विकली न्यूजपेपर. आनी जे कोण परदेशी आसात आमकां येता पळय सावथ एम्पन येता यू के येता तुमकां फकत 2500 रुपया 2500 रुपया पावंड्स न्ही आं रुपया बोल्यार तुमकां खंयच्या संवसाराच्या कोणशाक हो पोस्टांतल्यान हो न्यूजपेपर तशें पयली आमकां येता तुमकां येतलो. तर हो तुमी घेयात आनी सबस्क्रायब करात जेन्ना तुमी खास करून पिलार वेतली पादाक लशी वेतली तेन्ना थोडेशे पयशे मेळात आनी कोंकणी भाशेक तुमचो खास तेंको दियात की हो चालू उरोंक हो न्यूजपेपर इतलो इतलो फामाद न्यूजपेपर. गोवाज ओन्ली कोंकणी विकली सिन्स 1933 पासून हो छापून येता. तर एक खास लेख तुमकां हांव वाचता ह्या ह्या पेपरा वयले बारण्याचो इश्ट आनी लेखक जावन आसा श्री विन्सी क्वाद्रोस फामाद कवी लेखक साहित्यकार पत्रकार. बागेंतली फुलां दान दान म्हणजे आतां जायते फेस्ताचे दीस चलतले आनी फेस्ताच्या दिसांनी जायत्यो कार्यावळी जातल्यो आनी कार्यावळींनी म्हणटले चडशे आमचे इश्ट मित्र आसात ते जेका दुडवाची आस आसा ते म्हणटले ही कार्यावळ जातकूच हे पयशे आमी अमके कोणें दितले हे पयशे आमी अमचे ऑर्फनेजीन दितले गरिबांक दितले पूण थोडे चडशे जाणटे दिनात ते आपल्याच्या बोट्सांत घालतात. तर तांकां खास आमी हो लेख घेवन आयलोली आसात. दान करतात ते खऱ्यानूच दान करूंक जाय चॅरिटी करतात ती खऱ्यांनी करूंक जाय लोकांक फटोवपाक न्हय. ओके तर आयकूया ऑन कोंकणी उलय लांडन फुलय दान लेखक बाब विन्सी क्वाद्रोस तुमच्या मुखार घेवन येता हो खास लेख. दान दान करप म्हटल्यार पुण्य कमोवप गरिबांक व गरजेवतांक दान दिवप हें आदी काळांत जावन चालू आसा. इगर्ज माता दर एका क्रिस्तांवांक दान करूंक आमंत्रीत करता हें धर्मदान. शिवाय कपडे जेवण व गरजेच्यो वस्तू दुसऱ्यांक दिवप म्हणल्यारूय दान थारता. हें दान करूंक मनशाचें मन आयतें आसूंक जाय. कोणाकूय दान कर म्हणलें म्हूण कोण दान करिना. मनशाक सांगचें पडटा व गरज दाखोवची पडटा. ज्या मनशाचें मन संवेदनशील आनी खालती तोच दान करूंक शकता. जायते समाजसेवक दान करतात ताचे पासून फायदो जायना अशें न्हय म्हूण पूण ते चडशें लोकांक दाखोवंक दिल्लें दान आसता. जेजू म्हणटा उजव्या हातान केल्लें दान दाव्या हाताक कळोंक जायना. ही गजाल हांवें फादर कॉसेसांव डिसिल्वा हाचे सभे अणभवलोली. ताच्या बोल्सांत जायते दुडू आसताले आनी ते तो कोण मागता ताका दितालो. ताणें कोणाचें केन्ना नांव बरोवंक ना. आयज आमी अशे दानी पळयतात जे आपलें नांव छापोवन येतलें व फाटीर पडटलें जाल्यार हजारा बदला 10,000 रुपया दिवंक तयार आसतात. दान गुप्ती जावंक जाय. दान म्हटल्यार एका मनशाक वो एक संस्थेक दिलोले दुडू जेवण व वस्तू जाचो बऱ्या खातीर उपयोग जाता. दान दिवंक शीम आसो ना. गरीबूय दुसऱ्याक दान करूंक शकता. पवित्र पुस्तकांत एके गरीब बायलेची देख मेळटा जी आपणा कडेन आसा तितलेंय दान पेटेंत घालता. आयच्या तेंपार दान करपाची नवी पद्दत भितर सरल्या जातूंत एक मनीस आपूण मरतकूच आपले कुडीचे सांदे दुसऱ्याक दान करूंक बरोवन दवरता व बरे मनीस आपले सांदे दुसऱ्याक दान करून दुसऱ्याचो जीव वाचयतात. हालींच एका 9 म्हयन्याच्या भुरग्याचे सांदे दोगां भुरग्यांक भेटोवन दोगां भुरग्यांचो जीव वाचयलो. हाचे परस व्हडलें दान आसूंकूच शकना. आमचेंय मन असल्या बऱ्या गजाली विशीं वळूया आनी दान करूंक शिकुया. माने श्री विन्सी क्वाद्रोस. सो म्हाका दिसता विन्सी क्वाद्रोस बाब ऑर्गन डोनेशनाची खबर कोत्ता पिला. ऑर्गन डोनेशन हें एक खास सर्वोत्तम बलिदान कशें तो आमकां सांगता की खरी चॅरिटी खरें डोनेशन जावन आसा आपले दुसरे मनशाक आपले सांदे दिवपाक जाय ते ऑर्गन डोनेशन हे प्लॅज तुमच्यान बरोवन दवरूंक जाता. जशे पळय लोक वील बरोवन दवरता आपली आपण मरतकच आपली संपत्ती आपली गिरेस्तकाय बाटा पेसा अमक्याक वेतली तशे भाशेन ऑर्गन डोनेशन हे म्हाका दिसता यू के पासून ही सवलत आसा. कोंकणी उलय लंडन फ्लोय वेळ पावलेलो आसा. आयज तुमकां खबर आसा आयज जावन आसा ऑक्टोबराची 10 तारीख सुरवातीक आमी सांगलां वर्ल्ड मेंटल हेल्थ डे विश्व मानसीक भलायकीचो दीस. आनी हे बाबतींत आमी तुमकां एक बरेंशें कातार विचून काडलेलें आसा भलायकी हेल्थ यूट्यूब चॅनल सांता नोक्रास्तो ताणें कातर गायला ताणें कातर बरयला संगीत दिलेलें आसा फिलीप बारेटू एडिटींग एरल फेर्नांडीस आनी विडियोग्राफी बाब जुजे मास्करणीस हे कातर आमी खास भेटयतात बुधवारा दिसाक ऑक्टोबराचे 14 तारखेर आपलो वाडदिवस मनयता मुंबय तावन क्रिस्टोफर अग्नेलो सुवारीस मुंबय तावन एलिस्टो फेर्नांडीस दुबय तावन ऑल्ड्रीन ब्रगांझा ओसोडणेच्यान सायमन डिकोस्टा पणजेच्यान कालिस्टो रापोझो आनी संगीतकार फामाद संगीतकार पणजेकार सॅमी ब्रगांझा हे कातर तुमी आयकात आयज जावन आसा वर्ल्ड मेंटल हेल्थ डे कोंकणी उलय लंडन फुलय हॅपी फिस्ट ऑफ आवर लेडी ऑफ द रोझरी रोझा सायबिणीची उलोवणी परत तुमकां आयकुया बाब सांतानो क्रास्टू हे यूट्यूब चॅनल लायक करचें शेअर करचें सबस्क्रायब करचें कांताराचें नांव भलायकी आवाज 99.FM साउथ हॅम्पटन UK सांतानो क्रास्टू भलायकी